श्रोत्यांनो नमस्कार. 103.1 MHz या एफ एम लहरींवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ, शके 1948, 24 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत मंगलवाद्यानं.

बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांचं सनई बदरापणे एक तुटत राग होता देशकार. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: अधिकारी ने केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जगत प्रकाश नड्डा के साथ एक वर्चुअल बैठक के बाद कल कोलकाता में इसकी घोषणा की। राज्य की स्वास्थ्य योजना स्वास्थ्य साथी के अंतर्गत मौजूदा लाभार्थियों को आयुष्मान भारत योजना में शामिल किया जाएगा। श्री शुभेंदु अधिकारी ने बताया कि पश्चिम बंगाल में प्रधानमंत्री जन औषधि केंद्रों की संख्या मौजूदा 117 से बढ़ाकर 469 करने के संबंध में केंद्र सरकार को एक प्रस्ताव भेजा गया है। महाराष्ट्र की नाशिक अदालत में विशेष जांच दल ने TCS कंपनी के एक केंद्र से संबंधित दुष्कर्म और धर्मांतरण मामले में 1500 पन्नों का अभियोग पत्र दाखिल किया है। जांच दल के प्रमुख संदीप मिटके ने बताया कि कल चार आरोपियों मतीन पटेल, निदा खान, दानिश शेख और तौसीफ अतहर के खिलाफ अभियोग पत्र दाखिल किया गया। IPL क्रिकेट में पंजाब किंग्स ने कल लखनऊ सुपर जायंट्स को 7 विकेट से हरा दिया। प्रतियोगिता में आज 2 मैच खेले जाएंगे। पहले मुकाबले में मुंबई इंडियंस का सामना राजस्थान रॉयल्स से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM लहरीन पर तसच न्यूज ऑन IR या मोबाइल ऐप वर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात। सकाळचे 6:05 झाली आहेत। चिंतन आपण ऐकणार आहोत। यामध्ये ऐकूयात विद्या गावरी ठुसे यांनी लिहिलेले विचार चिंतन।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो, सध्या आपण सोयराबाईंच्या अभंग रचनांवर चिंतन करीत आहोत। आज आपण त्यांचे काही अभंग पाहून इथेच थांबू आणि उद्यापासून अजून एका संत कवयित्रींचे अभंग अभ्यासू। सोयराबाई म्हणतात, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोधक काम, देही असुनी तू विदेही सदा समाधिस्त पाही, पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोख्याची महारी। सज्जन हो, आपल्या अंतरंगातच एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूला दुर्गुण वास करून राहतात। अर्थात रामतत्व आणि खलत्व दोन्ही शरीरातच आहेत। यासंबंधी कथा कीर्तनांमधून एक दाखला नेहमीच ऐकायला मिळतो की पूर्वी एका कॅलेंडरच्या कंपनीनी अशी स्पर्धा आयोजित केली होती, त्यानुसार त्या वर्षीच्या कॅलेंडरसाठी त्यांना देवाचा मानवी चेहरा हवा होता। त्यासाठी विविध छायाचित्र त्यांनी मागवली होती। एका फोटोग्राफरनी ह्या स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं आणि तो देवाच्या चेहऱ्याच्या शोधात लहान मुलांच्या अंगणवाडी वजा केंद्रात आला। तिथं त्याला एका गोंडस मुलाचा निरागस चेहरा पाहून असं वाटलं की परमेश्वर असावा तर असा निष्कलंक निष्कपट, म्हणून त्या मुलाची वेगवेगळी छायाचित्र त्यांनी घेतली आणि कॅलेंडरच्या कंपनीला पाठवली। त्यावर्षी या फोटोग्राफरची छायाचित्र अर्थात फोटो कंपनीकडून निवडले गेले आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा त्याला पुरस्कारही मिळाला। मध्ये अनेक वर्ष गेली आणि पुन्हा एकदा याच कॅलेंडर कंपनीनी दैत्याचा मानवी चेहरा हवा आहे म्हणून स्पर्धा आयोजित केली। संयोगानी पुन्हा एकदा याच पूर्वीच्या विजेत्या छायाचित्रकारांनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि दैत्याचा मानवी चेहरा शोधत तो एका कारागृहात आला। क्रूर चेहरा शोधता शोधता तो फोटोग्राफर एका अत्यंत क्रूर दिसणाऱ्या कैद्यापाशी येऊन थांबला आणि त्या कैद्याचे त्याने बरेच फोटो घेतले। फोटोग्राफरचं काम झाल्यावर हा क्रूर कैदी त्याला म्हणाला की तुम्ही मला ओळखलत का? बरेच वर्षांपूर्वी माझ्याचमुळं तुम्हाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचं विजेते पद मिळालं होतं। ज्या लहान मुलाचे फोटो तुम्ही देवाचा मानवी चेहरा म्हणून घेतले तो लहान मुलगा मीच होतो। हे ऐकल्यावर तो छायाचित्रकार स्तब्धच होतो। म्हणजेच कुसंगतीमुळं एका निरागस देवाप्रमाणे भासणाऱ्या लहान बालकाचं रूपांतर क्रूर दैत्यात झालं। याला कारण त्या मुलानी वाईट संगतीत सवयीत राहून स्वतःमधल्या चांगल्या गुणांना दुर्लक्षित करून वाईट गुणांना खतपाणी दिलं। परिणामी तो क्रूर कर्मा दैत्याप्रमाणे वाटायला लागला। या अभंगात

0: हेच तत्व सांगितलं आहे की भगवान पंढरीनाथाच्या नामसंकीर्तनामुळं देहात शुद्ध सत्वगुणांची वाढ होते आणि परिणामी कामक्रोधादी अशुद्धता शरीरातून हद्दपार होते. यामुळं देहभावना हळूहळू नष्ट होऊन विदेही स्थिती प्राप्त होते. मूळ आत्मस्वरूपाचा अनुभव येऊन मी देह हा कोण्या देवापासून वेगळा आहे ही पहिली द्वैताची स्थिती अर्थात अवस्था संपते आणि भगवंताशी खरी एकतानता साधते, म्हणजेच अवघारंग एक होतो. देवाशी अर्थात स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं मायासृष्टीतल्या पाहण्याकडं अर्थात बहिर्मृत वृत्तीतून अंतर्मुख वृत्तीत परिवर्तन होतं, ही सोयराबाईंची अध्यात्मातली उच्च अवस्था या अभंगात वर्णन केली आहे. त्यावरूनच त्यांचा स्वानुभवाधिष्ठित आध्यात्मिक अधिकार दिसून येतो. आजी माझा सर्व पुरला नवस देखिले पायास विठोबाच्या, अनंत जन्मांचे फिटले साकडे कोंदाटले पुढे रूप त्याचे, आठवीत होते गोमटी पाऊले तिची देखियले विटेवरी, आनंद न समाये मनाचे अंतरी म्हणतसे महारी चोखयाची. असा आनंदाचा अनुभव विठ्ठल भक्तींनी श्री सोयराबाईंना दिला. जय जय रामकृष्ण हरी.
1: चिंतन आपण ऐकत होता, याचं लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:11 होत आहेत. आपण ऐकणार आहोत प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला श्री गणेश पंचरत्नम स्तोत्र. स्वर आहे मधुसूदन कानेटकर यांचा.

श्री गणेश पंचरत्नम स्तोत्र आपण ऐकत होतात. स्वर होता मधुसूदन कानिटकर यांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात गंगाधर महांबरे यांची रचना. विना चिटको यांनी संगीतबद्ध केलेली. रामदास कामत यांच्या आवाजात.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत आहात. पी साळाराम यांची रचना सुधीर फडकी यांनी गायलेली, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली आपण ऐकणार आहोत.

मोपा भावे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. स्वर होता आनंद माडगुळकर यांचा. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संत कबीरदास यांची हिंदी भक्तिरचना, पंडित शिवराम यांनी संगीतबद्ध केलेली, मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: कृष्णा कल्ले आणि सहकलाकारांनी गायलेली देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, हे शेतकरी बंधू भगिनींसाठीचं सदर.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण कालच्या भागामध्ये ब्रुडिंग हे किती महत्वाचं आहे आणि वातावरणातल्या बदलानुसार त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत याविषयी आपल्या शेतकरी बंधूंना सांगितलं. गेले जवळजवळ 15 भाग आपण आपल्या शेतकरी बंधूंना हे ताण जे आहेत ते ताण कसे वाढतायत, तापमान वाढीमुळे त्याचा काय परिणाम होतोय, काय उपाययोजना केले पाहिजेत याविषयी सांगतोय. ताण हा निर्माण होतोच आहे, म्हणजे कुठलाही हंगाम असू दे, कुठलाही ऋतू असू देत, आपल्या पक्ष्यांना प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या ताणाला सामोरं जावं लागतंय. आता उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा ताण आहे, हिवाळ्यामध्ये वेगळा ताण जाणवू शकतो, पण तरी पण जर आत्ताच्या काळाचा विचार केला तर ताण उष्णतेमुळे वाढतोय हे खरं आहे, पण अजून कुठल्या गोष्टींमुळे हा ताण वाढण्याची शक्यता असू शकते याविषयी काय सांगाल? म्हणजे केवळ उन्हाळा लक्षात न ठेवता इतरही काही ताणाचे प्रकार आहेत का, किंवा इतरही कुठल्या गोष्टी आहेत का की ज्याचा ताणामध्ये रुपांतर होणार आहे?
2: पक्ष्यांच्या मध्ये शरीरामध्ये ताण निर्माण होतो म्हणजेच काय, तर पक्ष्यांच्या शरीराला जो त्रास होतोय म्हणजे तो वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे असेल किंवा त्याच्या शरीराला जे फिजिकल एक्झर्शन जे होतं किंवा तशा पद्धतीचा जो शारीरिक ताण जो आहे हा निर्माण होऊ शकतो, किंवा ज्या वेळेला आपण औषध उपचार पक्ष्यांना करतो तर त्याच्यामुळे सुद्धा ताण येऊ शकतो, अशी वेगवेगळी कारणं आहेत. जसं की ज्या वेळेला आपण पक्षी खरेदी करतो तर लहान पक्षी ज्या वेळेला आणले जातात तर तो जो प्रवास आहे ह्या प्रवासामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीरावरती ताण निर्माण होत असतो.

0: आणि उन्हाळ्यामध्ये जर असं आपण पक्षी खरेदी करत असू किंवा पक्षी आणत असतो तर तापमान वाढलेल्या परिस्थितीमध्ये आपण जर पक्ष्यांची वाहतूक जर केली तर अशा कालावधीमध्ये हा ताण निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळं पक्ष्यांची दळणवळण किंवा ज्यांची वाहतूक जी आहे ही शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला करणं गरजेचं आहे. तापमान ज्या वेळेला जास्त असेल अशा वेळेला जर आपण त्याचं प्रवास पक्ष्यांना जास्त झाला तर त्याच्या शरीरामध्ये खूप जास्त ताण निर्माण होतो. किंवा इतरही हंगामांमध्ये ज्या वेळेला पक्ष्यांची आपण वाहतूक करतो त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये ताण हा निर्माण होत असतो. तर त्यामुळं पक्षी ज्या वेळेला आपण शेडमध्ये आणतो सुरुवातीला तर त्यावेळेला आपण त्याला गुळ पाणी देत असतो किंवा व्हिटॅमिन एचं औषध जे आहे ते औषधं पाण्यांमधून पिण्याच्या पाण्यामधून पक्ष्यांना देत असतो. तर ह्याच्यामुळे सुद्धा ताण कमी होऊ शकतो. तसंच पक्ष्यांमध्ये ताण निर्माण होण्याचे दुसरं कारण आहे की शेडमध्ये जर गर्दी जास्त असेल म्हणजे जागा कमी आणि त्याच्या तुलनेनं पक्ष्यांची संख्या जास्त असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा पक्ष्यांना ताण निर्माण होऊ शकतो. किंवा जेव्हा आपण पक्ष्यांना वेगवेगळ्या लस देतो जसं आपण लहान पिल्लांच्या व्यवस्थापनामध्ये बघितलं की पक्ष्यांना वेगवेगळ्या लस देणं गरजेचं असतं. जर जेव्हा आपण पक्ष्यांना लस देतो तर त्यामुळे सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो. किंवा पक्ष्यांना शेडमध्ये एकमेकाला पक्षी चोची मारत असतात त्याच्यामुळं एकमेकाला पक्ष्यांना हानी निर्माण होते किंवा पिसळ उपटली जातात. असं होऊ नये यासाठी आपण काय करतो पक्ष्यांच्या चोची कापल्या जातात किंवा त्याच्या चोचीचं समोरचं टोक जे आहे हे आपण बोथट करतो. त्याला डीबीकर नावाचं यंत्र असतं त्या साह्यानं ती चोच जी आहे ती बोथट केली जाते किंवा चोची कापल्या जातात पक्षी मोठा होईल त्यावेळेला. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला चोच कापली जाते तर त्यामुळे सुद्धा पक्ष्यांना शरीराला जो ताण जो आहे हा ताण निर्माण होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं किंवा ज्या वेळेला रोगराई येते तर रोगराई पसरल्यामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीराला ताण निर्माण होतो. तर ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे वातावरणातील तापमान वाढीशिवाय बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीरामध्ये ताण निर्माण होऊ शकतो.
1: आणि हा वाढलेला ताण आपल्याला योग्य पद्धतीनं मेंटेन करणं हे गरजेचं आहे की ज्याचा परिणाम आपल्या उत्पादन वाढीवर व्हायला नको आणि आपल्याला भविष्यामध्ये त्याचा त्रास व्हायला नको. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:42 झाली आहेत. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका. परिसर या सत्रामध्ये 6:50 आपण ऐकणार आहात किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण या अंतर्गत चिन्मय सावंत यांनी दिलेली माहिती 6:50. दिनविशेष आपण ऐकाल 6:55 याचं संकलन केलं आहे सचिन प्रभुणे यांनी. 7 आजचा सुविचार पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील 7:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची 7:45 शिवसृष्टी 8:15 बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा 8:25 ज्योतिष शास्त्राचं महत्व 10 एस हॉस्पिटल 10:05 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन 10:10 नंदादीप हॉस्पिटल 10:15 देविका बँक्वेट्स 10:20 ॲडव्हान्स आयुर्वेद 10:25 पूना गाडगे अँड सन्स 10:30 ओळख बाजारपेठेची आणि 10:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे. 7:50 आपण ऐकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीत. 9 आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तसंच 10:45 सुगम संगीत आपण ऐकणार आहात. 11 प्रसारित करू लोकगीत. तर 11:30 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल. समाचार प्रभात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून 8:00 सहक्षेपित करू.

0: साडेआठ वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. साडेनऊ वाजता आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली मुरा तालुका जावळी जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. याचं सूत्रनिवेदन केलं आहे मुग्धा कुंभारे यांनी. क कमाल ध धमाल बालदोस्तांसाठीचा हा कार्यक्रम आज सकाळी साडेनऊ वाजता. वनिता मंडळ गृहिणींसाठीचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता. 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 3 वाजता प्रादेशिक बातम्या. 5:30 वाजता युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण आपण ऐकाल दुपारी 1 ते 1:30, 1:40 ते 3, 3:10 ते 5:30, 6 ते 7, 8 ते 8:45 आणि रात्री 9:30 ते 11 या वेळामध्ये. रात्री 8:45 समाचार संध्या हिंदीतून बातम्या. 9:00 वाजता न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 11:00 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. एफ एम बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
2: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
2: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86-68-84-1443 आणि 77-06-39-39-36.
3: आदेशवर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
5: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
4: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99922-815-978. 99 Avenue.
6: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
4: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-97-92-99-99.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
8: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम. चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर.
9: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
8: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
10: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर, आता 2 शाखांमधून.
11: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर, शाहू चौक, आणि 2

0: कमानी हाउस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
1: ये वा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा। सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा।
1: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो।
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
3: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
4: 103.1 MHz CFM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकता आहात। 6:50 झाली आहेत। परिसर या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैव विविधता पुनर्निर्माण या अंतर्गत चिन्मय सावंत यांनी दिलेली माहिती। ऐकूयात कार्यक्रम परिसर।
5: नमस्कार श्रोतेओ, महाराष्ट्रातील मानदेश हा परिसर सर्वसामान्यांसाठी केवळ एक रखरखीत आणि दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, परंतु या प्रदेशाच्या अंतरंगात डोकावून पाहिल्यास निसर्गाचे एक अत्यंत वेगळे आणि विलोभनीय रूप समोर येते। सातारा जिल्ह्यातील किरकसाल आणि कुकुडवाड या गावांचा परिसर केवळ दुर्मिळ वन्यजीवांसाठीच नाही तर मानवी आरोग्यासाठी एक नैसर्गिक आणि जिवंत फार्मसी म्हणजे ॲज अ लिव्हिंग फार्मसी म्हणून कार्य करत आहे। येथील मुक्त नैसर्गिक परिसंस्था हा पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाचा अतिशय अनमोल आणि दुर्मिळ ठेवा आहे जो पिढ्यानपिढ्या इथल्या लोकांनी जतन केला आहे। वनस्पतीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासकांनी या भागात नुकतेच जे अतिशय सखोल आणि शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केले त्यातून अत्यंत थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे। या सर्वेक्षणानुसार केवळ किरकसाल गावाच्या शिवारात आणि खुरट्या जंगलात तब्बल 160 प्रकारच्या विविध वनस्पती प्रजातींची अधिकृत नोंद करण्यात आली। याहून अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे जवळच असलेल्या कुकुडवाडच्या विस्तीर्ण जंगलांमध्ये तब्बल 285 प्रकारच्या स्वतंत्र आणि दुर्मिळ वनस्पती प्रजाती आढळून आल्या आहेत। एकीकडे पाण्याची सतत कमतरता आणि दुसरीकडे कडक ऊन असतानाही निसर्गाने एवढी मोठी वनस्पती संपदा येथे निर्माण केली आहे हे खरोखरच अद्भुत आहे। या वनस्पती वैभवाचे सर्वात महत्वाचे आणि मानवी जीवनाशी थेट निगडीत असलेले पैलू म्हणजे त्यांचा दैनंदिन आणि औषधी वापर। अभ्यासकांच्या मते या ऐकून वनस्पतींपैकी एकट्या किरकसाल गावामध्ये 90 अधिक वनस्पती प्रजाती आहेत ज्याचा वापर स्थानिक ग्रामस्थ अत्यंत प्रभावीपणे आणि सुरक्षितरित्या करतात। या 90 औषधी वनस्पतींचा वापर प्रामुख्याने किरकोळ आजारांपासून ते गंभीर व्याधींपर्यंत अनेक रोगांवर मात करण्यासाठी या रानावनातील पानाफुलांचा आणि मुळांचा वापर केला जातो। या परिसंस्थेतील अनेक रानभाज्या, कंदमुळे आणि फळे हे स्थानिक लोकांसाठी विशेषतः कठीण दुष्काळात अत्यंत पौष्टिक अन्नाचा आणि जीवनसत्वाचा मुख्य स्रोत ठरतात। या भागातील बहुतांश लोकांचा आणि विशेषतः धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय पशुपालन आहे। शेळ्या, मेंढ्या आणि गाई म्हशींना होणाऱ्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी याच जंगलातील वनस्पतींचा पशुवैद्यकीय औषध म्हणून अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक वापर केला जातो। पारंपरिक पर्यावरण ज्ञान म्हणजेच केवळ काही झाडांची नावे माहीत असणे नव्हे तर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची ती एक प्राचीन पद्धत आहे। कोणत्या आजारावर कोणत्या झाडाचा कोणता भाग, मूळ, पान, फूल, फळ किंवा साल किती प्रमाणात आणि विशेषतः कोणत्या ऋतूत वापरायचा याचे एक परिपूर्ण असे नैसर्गिक विज्ञान या लोकांकडे आहेत। गावातील वयोवृद्ध आणि जाणकार लोक या ज्ञानाचे चालते बोलते ज्ञानकोश आहेत। आधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात पोहोचण्यापूर्वी याच वनस्पतींनी अनेक पिढ्यांना जीवनदान दिले आहे। थोडक्यात सांगायचे तर किरकसाल आणि कुकुडवाडचे हे जंगल म्हणजे केवळ काटेरी झाडे झुडपे नसून

0: निसर्गाने मानवाला मोफत उपलब्ध करून दिलेली एक भव्य जिवंत फार्मसी आहे. या औषध वनस्पतींचे आणि त्यासोबतचे पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे हे संपूर्ण मानवी आरोग्याच्या भविष्यासाठी आणि मानदेशासाठी अत्यंत गरजेचे आहे.
1: परिसर या सदरामध्ये आताच आपण ऐकत होतात किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण या अंतर्गत चिन्मय सावंत यांनी दिलेली माहिती. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो सकाळचे 6:55 होत आहेत. दिनविशेष आपण ऐकणार आहोत. याचं संकलन केलं आहे सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोतो नमस्कार. आज आहे 24 मे. पर्यावरण तज्ज्ञ माधव धनंजय गाडगिळ यांचा जन्म पुणे इथं झाला 24 मे 1942 रोजी. सलीम अलींसारखे ख्यातनाम पक्षीतज्ञ त्यांचे मित्र होते. जेबीएस हार्डेन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गाडगिळ यांच्या वडिलांच्या परिचयाचे होते. त्यांचं घर पुण्यात जैवविविधता टिकवून ठेवलेल्या वेताळ टेकडीच्या परिसरात असल्यानं भटकंती करणाऱ्या माधवरावांना जीवशास्त्र या विषयात रस निर्माण झाला. गाडगिळ सैद्धांतिक अभ्यास आणि चिंतन यांना दऱ्याखोऱ्या नद्या वन अशा क्षेत्रात हिंडून प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत असत. भारतातले पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय आणि विदेशातले उत्तर दक्षिण अमेरिका जोडणारा पनामा, उत्तर पूर्व अमेरिकेतले न्यू इंग्लंड, अरिझोना, पूर्व आफ्रिका इथं गाडगिळांनी अभ्यासासाठी प्रवास केला. त्यांनी जीवशास्त्र, परिस्थितिकी, उत्क्रांतीशास्त्र अशा क्षेत्रातल्या अभ्यासकांसाठी 225 पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांचं समाजोपयोगी संशोधन, मार्गदर्शन आणि विज्ञान प्रसाराचं कार्य अथकपणे सुरु आहे. संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म 24 मे 1955. तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वतः विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन इथून बाल्टीमोर इथं पाठवला 24 मे 1844 रोजी. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं अर्थात इस्रोनं विकसित केलेला इन्सॅट 3B हा उपग्रह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला 24 मे 2000 रोजी. 18व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेब्बा थ्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला 24 मे 2001 रोजी. पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचं निधन झालं 24 मे 1999 रोजी. लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतकार, उर्दू शायर आणि दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी मजरूह सुलतानपुरी यांचं निधन झालं 24 मे 2000 रोजी. सुरुवातीला त्यांनी हकीम म्हणून वैद्यक व्यवसाय सुरू केला आणि त्याचवेळी मुशायऱ्यामधून ते आपल्या गझला सादर करू लागले. त्यांना उर्दू शायरीत आणि गीतलेखनातच खरं स्वारस्य होतं. पुढच्या 50 वर्षात त्यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी हजारो गीतं लिहिली आणि त्या काळातल्या आघाडीच्या नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांची गीतं स्वरबद्ध केली. भारतीय चित्रपटसृष्टीत 1950च्या दशकात आणि 1960च्या पूर्वार्धात मजरूह हे आघाडीचे प्रमुख गीतकार होते. त्या काळात गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या सांगीतिक यशात त्यांचा मोलाचा वाटा होता. उर्दू काव्यक्षेत्रात मजरूह यांना गझलकार म्हणून महत्वाचं स्थान आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात विपुल गीतं आणि कविता लिहिल्या, मात्र 1945 पासून गझल लेखनावर विशेष लक्ष केंद्रित केलं. त्यांनी लिहिलेल्या गझलांचा संग्रह उर्दू गझल या शीर्षकानं 1953 मध्ये प्रकाशित झाला.

0: दिनविशेष आपण ऐकत होतात, याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात. 103.1 मेगाहर्ट्झ या एफ एम लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. श्रोत्या, सकाळचे 7 वाजतायत. आपण ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आता सुविचार आहे. कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दूर पळतात. आजचा सुविचार पुन्हा एकदा. कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दूर पळतात. हा होता आजचा सुविचार.

0: आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
6: हो सगळी तयारी आधीच केली आहे मी, अनारसे ताट वाटी दिवा सगळं आणून ठेवलंय, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
5: आणि कपडे?
6: अगं बाई ते राहिलेच की हो।
5: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी जावई बापूंसाठी, शूटिंग शर्टिंग रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
6: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
5: हा तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
6: चला अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर,
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटी।

0: फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा। सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
2: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
1: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
2: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
1: संपर्क 82 75 48 12 50.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
4: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा.
6: संपर्क 74 47 47 97 79.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपल्या सातारा स्वच्छ बनूया.
3: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5,00,000 तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे

संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानव केंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या

0: 52,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 आणि 50 सेकंद झाली आहेत.
2: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानका.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।
3: आकाशवाणीच्या सातारा केंद्रातील कार्यक्रम आपण ऐकत आहात। श्रोते हो, एक निवेदन। जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडून आलेल्या या निवेदनानुसार सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी म्हणून विजांचा कडकडाट होत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसंच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये। इलेक्ट्रिक पोलपासून शक्यतो दूर राहावं। पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडावं। इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा। वादळी वारं वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा। अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावं। जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडून आलेले निवेदन आपण ऐकत होतात। आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत। एफ एम बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। सकाळचे 7:25 होत आहेत। आता प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: SDA आमदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच दिलेला गेलेला दिसतो. तिथं पुन्हा बाराखडी येते बरं का, म्हणजे आपण पहिली दुसरीच्या वर्गात बाराखडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलो, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर ज वी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: एका साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं काम.
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्यानं होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव, म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे किंवा हना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो, किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे, त्यामुळे नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. तेव्हा आमच्या

0: आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा aaplimarathi210@gmail.com आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्र FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: फिरतं सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
4: मागील भागात आपण कॉमर्स आणि इतर काही फील्डबद्दलच्या करिअरची माहिती सगळी घेतलेली होती. यामध्ये स्पेशली कॉमर्स फील्डचे बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. याचबरोबर आपण इतरही काही प्रोफेशनल कोर्सेसबद्दलची माहिती पाहत होतो. 10वीनंतर जसं आपण चर्चा केली ती त्याप्रमाणे एकतर आपण 11वी 12वीला आर्ट्स कॉमर्स सायन्स या 3 शाखांसाठी प्रवेश घेऊ शकता किंवा काही व्होकेशनल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता ज्यामध्ये बरेचसे काही व्यावसायिक अभ्यासक्रम हे मिनिमम अगदी 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत आपण करू शकू. आणि त्याचबरोबर काही डिप्लोमाज आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, काही वेगळ्या करिअरचे टेक्निकल करिअर्स असतील किंवा मेडिकल करिअर असतील याच्यामधलेही डिप्लोमाज आहेत की जे कमीत कमी 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतचे असे डिप्लोमा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची त्याची बौद्धिक कपॅसिटी, पालकांच्याकडे असणारी उपलब्धता किंवा तिथं असणारे सोर्सेस अशा सगळ्या अर्थानं विचार करून आपण या पद्धतीनं 3 फील्डचा विचार नक्की करायला पाहिजे. करिअर ठरवताना जसं आपण 2 गोष्टींचा विचार करतोय, एस्पेशली जसं सोर्स आपल्याला आहेत त्याचा विचार आपण नक्की करू, पण त्याचबरोबर मुलांच्या आवडीनिवडीचाही विचार आपण करतोय. पण कित्येक वेळा असंही घडतं की आवड किंवा एखादी इच्छा असणं आणि प्रत्यक्षात त्या पद्धतीनं शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणं किंवा आर्थिक त्या पद्धतीनं सोय होणं ही पण कित्येक वेळा अडचणीची बाब अनेक पालकांच्या बाबत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबत असते. अनेक हुशार मुले आहेत की परीक्षेत मार्क चांगले आहेत, आता मिळालेले बोर्डचे मार्क चांगले आहेत, पण पालकांच्यापर्यंत ती त्यांच्याकडे माहिती नाहीये किंवा माहिती असली तरी सुद्धा त्या पद्धतीनं खर्च करणं किंवा इतर सोय उपलब्ध करणं ही पालकांना शक्य होत नाही. तेव्हा अशा वेळेस जर काही परिस्थिती असेल आणि दुसरा कोणताही सहकार्याचं काही संधी नसेल तर तिथं पालकांना मात्र सजेशन आहे की मुलांना उपलब्ध असणाऱ्या स्किल बेस्ड कोर्सेसकडे आपण नक्की ऍडमिशनचा विचार करायला पाहिजे किंवा अशा विद्यार्थ्यांनी याच टाईपचं सिलेक्शन करणं अपेक्षित असेल. अन्यथा फॉर्मल किंवा रेग्युलर जर आपण शिक्षण घेत राहिलात तर भविष्यातल्या करिअरकडे लवकर सेट होण्यासाठीची अडचणी आपल्याला नक्की निर्माण होतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करिअर निवडताना नक्की आपण करावा. तर स्पेशली आपण ज्यावेळेस सायन्समधल्या करिअरबद्दल बोलत असताना मी इंजिनिअरिंगच्या करिअरबद्दलच्या गोष्टी अपेक्षित बोलल्या होत्या, त्याच्यामध्ये काही परीक्षांची माहितीबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या. याच्यामध्ये स्पेशली टेक्निकल करिअरमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस तुम्हाला दुसरी गोष्ट महत्वाची माहिती असायला पाहिजे की कशा पद्धतीनं आपण या करिअर ट्रेंडला उतरणार आहे आणि त्याच्यासाठीच्या असणाऱ्या परीक्षांच्या बद्दल निवड कशी करायची. जसं इंजिनिअरिंगचा विचार केला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये 2 ठिकाणी ऍडमिशनचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ऍडमिशन असतील तर आपण स्पेशली सीईटीच्या परीक्षेच्या माध्यमातून ऍडमिशन्स आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात असेल तर त्या त्या राज्यांच्या सीईटी परीक्षा किंवा जेई मेन परीक्षा किंवा आपण काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असतील त्यांच्या एंट्रन्स एक्झाम आहेत. अशा पद्धतीनं 2-3 प्रकारे वेगळ्या राज्यामध्ये आपण ऍडमिशन करू शकतो. त्याचबरोबर आयआयटी सारख्या ज्या काही रेप्युटेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हान्सची असणारी परीक्षा आहे, जेई मेनच्या माध्यमातून एनआयटी असणार आहे, ट्रिपल आयटी असणार आहेत, अशा पद्धतीच्या काही कॉलेजच्या

0: कॉम्पिटिशन्स पण करू शकू. त्याच्यामुळे स्टेट आणि नॅशनल असे दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आहेत. त्यामुळे तयारी करताना तुमचा हा निर्णय थोडासा क्लिअर असायला पाहिजे की मला कशा पद्धतीने ऍडमिशनला पुढे जायचंय. जर 12वीनंतर मला थोड्या दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा या सगळ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला टार्गेट करायचंय आणि माझी करण्याची तयारी चांगली असेल आणि मार्क बऱ्यापैकी मॅथ्स आणि इंग्लिश एस्पेशली इंजिनिअरिंगसाठी महत्वाचं आहे, या दोन विषयावर माझी कमांड आहे आणि चांगले मार्क आहेत किंवा त्या विषयात माझी आवड असेल, तर त्या पद्धतीनं मी तो ट्रेंड निवडू शकतो किंवा ती परीक्षा निवडू शकतो. पण जेव्हा तुम्ही काही ठरवाल तेव्हाच त्या 11वीच्या पहिल्या दिवसापासून तयारी करावा लागेल हे पक्क लक्षात ठेवा, तरच तुमचा तो नॅशनल लेवलची परीक्षा क्रॅक होण्यासाठीची संधी उपलब्ध असणार आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मेडिकल स्ट्रीममध्ये मात्र असं नाही आहे, मेडिकलला तुम्हाला अगदी क्लिअर आहे, कोर मेडिकल ब्रँचेस, पॅरामेडिकल ब्रँचेस आणि एकच सेंट्रलाइज एक्झाम असल्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्यामुळे त्याची तयारी किंवा त्याची निवड ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे तुम्हाला. सब्जेक्ट मात्र पीसीबी ग्रुप याप्रमाणे तुम्ही जाऊ शकाल. तर आता याच्याबद्दलची काही डिटेल आपण पुढील भागात टप्प्याटप्प्याने पाहत जाऊ.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तर देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात दिशा भविष्यातील शिक्षणाची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
6: नमस्कार.
5: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
6: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
5: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
6: 1999 साली ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 2006 ला ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
5: बापरे.

0: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातन हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हुज हु अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात. शिवसृष्टी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला.
1: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजी ताजी, नवी नवी,
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: आला अधिक महिना मास, सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
7: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
6: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
7: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
6: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
9: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
8: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.

0: भारा तांबे यांची ही रचना आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली. मुख्य स्वर होता विभावरी आपटे यांचा.
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एलेक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.
1: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-798-68-67.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे।

0: चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
2: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, आज आहे रविवार, अर्थात सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल धमाल. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवलीमुरा तालुका जावळी जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सूत्रनिवेदन मुग्धा कुंभारे यांचा आहे. जरूर ऐका बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम क कमाल ध धमाल आज सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण आहात FM बँड 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करणार आहोत.
3: मोदी

0: चाहिए। राजस्थान पत्रिका ने इस वैश्विक अध्ययन को प्रमुखता से दिया है कि मुंबई विश्वविद्यालय ने दुनिया को दिए 31 अरबपति। पत्र ने इसे भारतीय सपनों की जीत बताते हुए लिखा है, दुनिया में सबसे अधिक अरबपति बनाने वाले विश्वविद्यालयों की सूची में ये 10वें नंबर पर पहुंच गया है।
1: धन्यवाद फरत। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आज नई दिल्ली में अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे। पश्चिम बंगाल में आयुष्मान भारत योजना जुलाई से लागू होगी। स्वास्थ्य साथी योजना के लाभार्थी भी इसमें शामिल होंगे। महाराष्ट्र विशेष जांच दल ने नाशिक TCS दुष्कर्म और धर्मांतरण मामले में 4 आरोपियों के खिलाफ आरोप पत्र दाखिल किया। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, ईरान के साथ समझौते पर काफी हद तक सहमति बनी, होर्मुज जल डमरू मध्य को फिर से खोलना भी शामिल। मौसम विभाग ने दिल्ली सहित उत्तरी मध्य पूर्वी भारत में आज भीषण लू की आशंका व्यक्त की। और गुरविंदर सिंह ने रांची में फेडरेशन कप एथलेटिक्स में राष्ट्रीय रिकॉर्ड के साथ पुरुषों की 100 मीटर दौड़ में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा।
3: श्रोते हो नमस्कार। बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मागच्या भागात आपण मणक्याची रचना आणि कार्यपद्धती याविषयी जाणून घेतलं। आपल्यासोबत आहेत बालाजी श्रीरत्न हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष यादव सर। डॉक्टर यादव सरांना दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या 1500 अधिक मणक्यांच्या शस्त्रक्रियांचा विशेष अनुभव आहे। तसंच सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रिया अशा विविध देशांमधून त्यांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलंय। या भागात आपण मणक्याचे आजार, तक्रारी आणि त्याचं निदान कसं केलं जातं याविषयीची माहिती घेणार आहोत। नमस्कार सर।
4: नमस्कार।
3: या भागामध्ये प्रामुख्यानं मणक्यांमधून उद्भवणारे आजार कोणकोणते आहेत याविषयी आपण माहिती घेऊया। तर सर्वप्रथम कंबरदुखी आणि मणकेदुखी यात नक्की काय फरक आहे हे काय सांगता येईल?
4: मानेच्या मणक्यापासून ते माखण आडापर्यंत मणक्यामध्ये 23 डिस्क असतात, ज्याला आपण गाद्या किंवा चकत्या म्हणतो। त्यापैकी कोणत्या डिस्कला आजार होऊ शकतो त्यानुसार मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा पायदुखी ज्याला आपण सायाटिका म्हणतो, तर हे आजार पेशंटला उद्भवू शकतात। सर्वसाधारणपणे बघितलं गेलं तर मानेच्या मणक्यात 5व्या 6व्या 7व्या मणक्यात व कमरेच्या मणक्यात 3र्या 4र्या 5व्या मणक्यात विशेषतः स्लिप डिस्क उद्भवते, कारण ह्या मणक्यामध्ये सर्वाधिक हालचाली होत असतात। मणक्याचे आजार बघायला गेलं तर कॉमन आजार म्हणजे स्लिप डिस्क, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मणक्यातली गादी सरकणे, त्याच्याबरोबर सायाटिका। सायाटिका म्हणजे मणक्यातली पायापासून जाणारी जी नस दबणे, त्याला आपण सायाटिका म्हणतो। त्यानंतर मणक्याचा कॉमन जो आजार येतो त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो। हल्ली त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण मणक्यामध्ये टीबी सुद्धा पसरतो। तसेच स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्याची किंवा कमरेच्या मणक्याची होणारी झीज, त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो। त्यानंतर जो आपण भाग बघतो त्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस किंवा मणका मणक्यावर सरकणे असे संबोधतो। जास्त प्रमाणात जे हेवी काम करणारे लेबरर असतात, जड वाहतूक करणारे हमाल किंवा उभं राहून काम करणारे लोक, बस कंडक्टर वगैरे, अशा लोकांमध्ये हे स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणका मणक्यावर सरकण्याचं प्रमाण खूप राहतं आणि त्यामुळे मणका तुमचा कमकुवत होतो। त्यानंतर आपण बघायला गेलं तर त्या आजाराला आपण लंबार कॅनॉल स्टिनोसिस असं म्हणतो। तर ह्याच्यामध्ये काय होतं, हेवी लेबरर जे म्हणतो आपण, हेवी लेबरर मध्ये हे आढळून येतं। ह्याच्यामध्ये मणक्याच्या वरचा जे आवरण असतं ते आवरण वाढलेलं असतं व ते मज्जातंतूवर जास्त प्रमाणात दाब देतं, त्याला लिगामेंटम हायपरट्रॉफी असं पण म्हणतो, लिगामेंटम फ्लेवम हायपरट्रॉफी। ज्या वाढलेल्या आवरणामुळे मज्जातंतूवर दाब येतो व मज्जातंतूच्या बाजूबाजूच्या सर्व ज्या नसा असतात त्या पूर्णपणे दबल्या जातात। तर ह्या स्पेसिफिक आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण जे सापडतं, त्याला पेशंटला थोडं अंतर चाललं, 20-50 मीटर चालल्यानंतर पेशंट लगेच थांबावं लागतं, त्याला आपण क्लॉडिकेशन असं म्हणतो, इंटरमिटंट क्लॉडिकेशन असं संबोधलं जातं। शिवाय वयानुसार ओल्ड एज मध्ये होणारा आजार, त्याला आपण ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल फ्रॅक्चर म्हणतो। साधारण वयाच्या 60 नंतर जर वृद्ध व्यक्ती जर पडली किंवा सडन खाली वाकली तर त्यांची मणक्यांची हाडं इतकं ठिसूळ झालेली असतात की ते मणके एकमेकावर दबले जातात आणि त्या दबल्यामुळे मणक्याला एक प्रकारचा बाक येतो। विशेषतः स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर, मेनोपॉज नंतर हे आजार उद्भवतात किंवा 60 70 नंतर।

0: तर येतात ते, त्यामुळे मनका दबतो व मनक्याला बेंड येतो व पेशंटला बसणं चालणं उठणं अवघड होऊन जातं.
1: मग या मनकेदुखीचं आपण निदान कसं करतो?
0: मनकेदुखीचं प्रायमरी निदान हे एक्सरेद्वारे केलं जातं. एक्सरे मध्ये फक्त आपल्याला हाडांची संरचना कळते. आधुनिक पद्धतीने जर केलं तर MRI सुद्धा आपल्याला गरजेचा राहतो. जर पेशंटला जास्त त्रास होत असेल, मुंग्या पायाला बधीरपणा, चालताना वाकडं चालावं लागत असेल आणि दोन्ही पायाला जर सायटिका वगैरे असेल तर आपल्याला MRI करण्याची गरज लागते. MRI मध्ये आपल्याला पूर्णपणे कळतं की मज्जातंतूर किती दाब आलेला आहे व साईडहून जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या किती दबलेल्या आहेत हे आपल्याला कळतं. शिवाय जर पेशंटच्या पायाला संवेदना नसतील तर त्याला EMG NCV नर कंडक्शन स्टडी आपल्याला करता येते.
1: बर, तर श्रोते हो, मणक्याचे आजार, त्याचे समज गैरसमज ही मालिका आपण ऐकत आहोत. या भागात मणक्यांचे आजार आणि त्याचं निदान याविषयी आपण माहिती घेतली. पुढच्या भागात आपण मणक्याच्या आजारांची लक्षणं आणि ऑपरेशन शिवाय करता येणारे उपचार याविषयी माहिती घेणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 770-968-40-23 या क्रमांकावर, किंवा आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदा नगर, फर्न हॉटेल मागे, गोडोली, सातारा इथं. ऐकत रहा दर रविवारी याच वेळी आपला कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात, बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, सातारा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
7: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
8: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
7: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
8: दिनांक 22-23-24 मे, स्थळ श्री शाहू कला मंदिर, सातारा. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत परिवारासोबत नक्की या.
7: प्रवेश विनामूल्य.
8: आयोजक सातारा नगर परिषद, सातारा.
9: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
10: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
9: गुड. आणि ते भारीच आहेत?
10: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
9: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते. अगदी नंबर 1 अँड ऑल ऍट 1.
11: मंदा ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनली, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
12: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC, सातारा. 98-22-801-804.
13: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
14: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा.

आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिष शास्त्राचे महत्व.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपण बोलत होतो की 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत. आता 12वी हा खरं तर एक महत्वाचा टप्पा मानला जातो की जिथे करिअरची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि अशा वेळेलाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मी आता पुढे अजून शिक्षण घ्यायचं का, मी इंटर्नशिप करायची, मी नोकरी करायची का, मी व्यवसाय करायचा, याबद्दलही बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो. तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
3: बरोबर, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. 10वीला विद्यार्थी ऍडमिशन घेतो तो थोडस पालकांचं प्रेशर, कुठं ऍडमिशन मिळेल तिथं मिळेल असं एक तिथं चॉईस फारसा नसतो. आर्ट कॉमर्स सायन्स कुठं नाही कुठंतरी तो गेलेला असतो, त्याला काही फार करिअर लगेच डिसाइड व्हायचं आहे असं नसतं. पण 12वी झाल्यानंतर मात्र त्याच्या आयुष्याच्या करिअरची सुरुवात होणार असते. तिथं मात्र त्याच्या एक लाईफ मधला एक फार मोठा टर्निंग पॉईंट असतो की तिथं त्याचं करिअर ठरणार आहे. आता मात्र त्याला ठरवायचं असतं की मला डॉक्टर व्हायचंय का, मला इंजिनियर व्हायचंय का, मला कुठंतरी प्राध्यापक व्हायचंय का, मला बँकेत नोकरीला लागायचंय किंवा मला अजून काही वेगळा व्यवसाय करायचाय. हे डिसिजन घेण्याचा प्रॉपर टायमिंग त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचा असतो. त्यावेळेला मात्र 10वीपेक्षा जरा जास्तच पालकही टेन्शनमध्ये असतात, मुलंही कन्फ्यूज असतात. त्याची मित्र काही जण सायन्सला निघालेत म्हणून मलाही जायचंय, मला काही मित्र कॉमर्सला निघालेत मलाही जायचंय, असं एक थोडस कन्फ्युजन फार मोठं. आणि पालकांना कळत नसतं फार शिक्षण मोठं द्यायचंय तर आर्थिक नियोजन आलं, ऍडमिशन मिळणं आलं, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यापुढे असतात. पण मला असं वाटतं हे कुठलंही टेन्शन पालकांनी न घेता त्यांनी त्याच्या पत्रिकेनुसार मार्गदर्शन जर घेतलं तर अगदी सोपं जातं त्यांना डिसिजन घ्यायला. कारण त्यावेळेला कळत असतं की हा जास्त मेरिटमध्ये राहणारा मुलगा आहे का कमी मेरिटमध्ये राहणारा मुलगा आहे, त्याच्या पत्रिकेत दिसत असतं. आणि ते प्रॅक्टिकली दिसलेलं असतं. 12वीचे मार्क पडल्यानंतर ते कळलेलं असतं की हो आपला मुलगा मेरिटमध्ये येणार आहे किंवा हो आपला मुलगा कमी मेरिटमधला आहे. तर मग तिथं ते सोपं जाणार असतं. त्यानंतर आपल्याला अजून डिसिजन काय असतो की हा डॉक्टर होणार आहे का, वकील होणार आहे का, इंजिनियर होणार आहे का, उद्योजक होणार आहे, अशा अनेक गोष्टी पुढे असतात आपल्या. मग नोकरी करायची आहे का, व्यवसाय करायचा आहे, हाही डिसिजन तिथं होणार असतो. तर आपल्या पत्रिकेत त्यांना नोकरी करायची आहे का, व्यवसाय करायचं आहे, हाही भाग ठरणार असतो. त्यांना ते कुठल्या क्षेत्रात करायची आहे, नोकरी करायची असेल तर गव्हर्नमेंटची करायची आहे का खाजगी करायची आहे हे ठरणार आहे. व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय कुठल्या क्षेत्रात करायचा आहे हे पण पत्रिकेनुसार आपल्याला मार्गदर्शन घेता येणार आहे. त्याचा फायदा पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांना घेतला पाहिजे असं मला वाटतं.
2: नक्कीच.
3: आणि मग आपण ठरवतो, एक डिसिजन होतो आपल्याला किंवा ठीक आहे त्याला अमुक अमुक करायचंय. पालकांची अशी इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर व्हावा. पण जर त्याच्या पत्रिकेत डॉक्टर होण्याचा योग नसेल आणि तो कुठंतरी पॅथॉलॉजी लॅब टाकणार असेल तर तोच डिसिजन व्यवसाय ह्या अँगलला जाऊन डिसिजन घ्यावा लागेल. किंवा काही जणांच्या पत्रिकेत त्याला डॉक्टर होण्याचा योग नाहीये पण इंजिनियर होणार आहे, चांगला आयटी इंजिनियर होणार आहे आणि आयटी इंजिनियर होऊन कुठंतरी नोकरीला लागणार आहे असा योग असतो. मग तिथं तुम्ही प्रेशर देऊन त्या मुलाला जर मेडिकलला घालवलं तर तो बिचारा मेडिकलला त्रास होऊन काही वेळेला विषय राहतात, काही वेळेला वर्ष वाया जातात. असं करत तो डॉक्टर होतो पण झाल्यानंतर असा अनुभव असतो की तो यशस्वी डॉक्टर होऊ शकत नाही, त्याला त्यात समाधानी

0: शकत नाही. पण त्यापेक्षा अगोदरच जर आपल्याला समजलं की आपल्याला या क्षेत्रात जायचं आहे तर ते क्षेत्र डिसाईड करताना त्याला पत्रिकेची जर जोड असेल तर आपल्याला लवकर फास्ट करता येतं ते, आणि तो सल्ला पालकांनी योग्य वेळेला घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: म्हणूनच श्रोते हो, 10वी 12वी नंतर आपल्या पाल्याची योग्य दिशा निवडण्यासाठी तो जी दिशा निवडणार आहे त्यामध्ये करिअरमध्ये त्याला यश मिळणार आहे का नाही हे शोधण्यासाठी तुम्ही सुद्धा ज्योतिषशास्त्राचा सल्ला नक्की घेऊ शकता. याचबरोबर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या योग्य मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 8600041 41 91, 8600041 41 91, 8600041 91. पुन्हा भेटूयात. ज्योतिष आचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिष शास्त्राचे महत्त्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात ज्योतिष शास्त्राचे महत्त्व. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी पुणे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची

ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.

30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालयं आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती संबंधित भागधारक संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. युएनसी अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. युएनसीनं कांगपोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी युएनसीला केलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान.
भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार छत्तीसगड

0: उत्तराखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. 103.1 मेगाहर्ट्झ या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं. बन्या बापू चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांनी लिहिलेलं, ऋषिराज यांच्या संगीत नियोजनामध्ये युगुल स्वर होते अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांचे.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
3: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यात.

0: तिकडे ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
2: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
2: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
0: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.
4: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
5: एवढ्या खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
4: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
5: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
4: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
5: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
4: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
5: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरियेमध्ये.
6: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात मामा भाचे चित्रपटातले गीत उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार N. दत्ता.

0: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
1: हो, आम्हाला माहिती आहे.
0: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
2: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshi

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: सर्वसाक्षी चित्रपटातले गीत आपण ऐकणार आहोत. इंदिरा संत यांनी लिहिलेले संगीत भास्कर चंदावरकर यांचा आहे आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सर.

0: काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सोबती चित्रपटातले गीत. गंगाधर महांबरी यांनी लिहिलेले, अरुण दाती यांनी गायलेले हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

103.1 मेगाहर्ट्ज या एफ एम लहरींवर तसंच न्यूज ऑन आय आर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत नीरज यांनी लिहिलेलं, सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात तेरे मेरे सपने या चित्रपटातलं.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
4: हो, आम्हाला माहिती आहे.
3: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
5: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
6: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
7: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट,

सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली यानंतरचं गीत पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात तीन देवी या चित्रपटातलं गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
1: संपर्क 74 47 47 97 79.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास.

0: मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. मोहम्मद रफी यांना ऐकूयात ताजमहल चित्रपटासाठी गीतरचना साहिर लुधियानवी यांचे, संगीतकार रोशन.

0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
1: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे ताट वाटी दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही फक्त आठवण.

0: वापरायची.
1: आणि कपडे?
0: अगो बाई, ते राहिलेच की हो.
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
0: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
0: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969999182.

0: या होत्या लता मंगेशकर तलाश चित्रपटासाठी. संगीत सचिनदेव बर्मनी यांचं होतं आणि गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. श्रोतेहो लक्षात असू द्या, आज सकाळी 11:30 ते 12 या वेळामध्ये प्रसारित होणाऱ्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्या काही गीतरचना. आज सकाळी 11:30 ते 12 या वेळामध्ये.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं.

0: बोलणं
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: संकल्प ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर, सनमित्र सोलर।
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98 81 38 71 14, 98 81 38 71 14।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 07969918 27।

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगुलस्वरात तेरे घर के सामने या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीतकार होते सचिन देव बर्मन. या गीताबरोबरच हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्स या एफ एम लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात. श्रोते, सकाळचे 9:30 वाजलेत. आमच्या बालदोस्तांसाठी हे कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. क कमाल ध धमाल याचं सूत्रनिवेदन केलं आहे मुग्धा कुंभारे यांनी. ऐकूयात क कमाल ध धमाल बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम.

बालदोस्तांनो, क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या आमच्या सर्व बालमित्रांचं खूप खूप स्वागत आणि मुक्ताताईचा मनपूर्वक नमस्कार. बालदोस्तांनो, आजच्या कार्यक्रमात आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला लागली असेल. तर बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका छानशा गोष्टीनं करणार आहोत आणि त्यानंतर बालमित्र मैत्रिणींनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. तर सुरुवातीला ऐकूया एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे युरेका. युरेका हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द असून याचा अर्थ मला सापडले असा होतो. ही कथा आहे इसवी सन पूर्व 3 शतकातील ग्रीक गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ आर्किमिडीस यांच्याशी निगडीत आहे. विज्ञानाच्या इतिहास या कथेला अत्यंत मानाचं स्थान आहे, कारण यातूनच भौतिक शास्त्राचा एक महान सिद्धांत जन्माला आला. तर ऐकूया गोष्ट युरेका. सिराक्यूस नगराचा राजा हिरो यानं स्वतःसाठी सोन्याचा एक भव्य मुकुट बनवून घेतला होता. मुकुट दिसायला अत्यंत सुंदर होता बरं का, पण राजाला संशय आला की सोनाराने प्रामाणिकपणे काम केलेलं नाही. त्यानं राजाकडून घेतलेल्या शुद्ध सोन्यामधील काही सोनं स्वतःकडे ठेवून मुकुटात तितक्याच वजनाची चांदी मिसळली असावी अशी शंका राजाच्या मनात निर्माण झाली. राजाने आपला मित्र आणि राज्यातील सर्वात हुशार वैज्ञानिक आर्किमिडीसला बोलावलं. राजानं आर्किमिडीसला सांगितलं, हा मुकुट शुद्ध सोन्याचा आहे की नाही हे मला शोधून हवं आहे, पण त्यासाठी अट एकच आहे, मुकुटाला जराही ओरखडा पडता कामा नये, तो तोडता किंवा वितळवता येणार नाही. आर्किमिडीसाठी हे आव्हान अत्यंत कठीण होतं, कारण बालदोस्तांनो त्या काळात पदार्थांची शुद्धता तपासण्यासाठी वस्तू वितळवणे हाच एकमेव मार्ग उपलब्ध होता. मग आर्किमिडीस यांनी दिवस रात्र या समस्येचा विचार करायला सुरुवात केली. अनेक दिवस विचार करूनही त्यांना याचं उत्तर सापडत नव्हतं. मग एक दिवस नेहमीप्रमाणे ते खूप विचार करत असताना आंघोळीसाठी पाण्याने काठोकाठ भरलेल्या एका मोठ्या बाथ टबामध्ये ते उतरले. ते टबमध्ये बसताच टबमधील काही पाणी कडेने बाहेर सांडले. ही अगदी सामान्य गोष्ट होती जी रोज घडते.

पण त्या दिवशी आर्किमिडीजचे लक्ष बाहेर सांडलेल्या पाण्याकडे गेलं बरं का. त्यांच्या डोक्यात अचानक प्रकाशाचा झोत पडला आणि मग आर्किमिडीज यांच्या लक्षात आलं की जेव्हा एखादी वस्तू पाण्यात बुडवली जाते तेव्हा ती वस्तू स्वतःच्या आकारमाना इतके पाणी बाहेर ढकलते. शुद्ध सोने हे वजनाने जड आणि आकाराने लहान असते, तर चांदी सोन्यापेक्षा हलकी आणि आकाराने मोठी असते. म्हणजेच बघा, सारख्याच वजनाचा शुद्ध सोन्याचा

0: आणि मग या लहानशा निरीक्षणाने आर्किमिडीज यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. या शोधाचा त्यांना इतका प्रचंड आनंद झाला की ते बाथटबमधून बाहेर आले आणि सिराक्यूसच्या रस्त्यावरून जोरात ओरडत धावू लागले, युरेका युरेका असे युरेका युरेका करत ते राजदरबारात पोचले. राजदरबारात पोचल्यानंतर राजानं त्यांना एवढे धावत येण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, मला याचं उत्तर सापडले, मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. म्हणून आर्किमिडीज यांनी राजासमोर एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं माहितीये बालदोस्तांनो, त्यांनी मुकुटाच्या वजना एवढाच एक शुद्ध सोन्याचा ठोकळा घेतला आणि तो पाण्याने भरलेल्या पात्रात टाकला. विस्थापित झालेल्या पाण्याचे त्यांनी अचूक मोजमाप केले. त्यानंतर त्यांनी तो राजाचा मुकुट त्याच पात्रात टाकला. अपेक्षेप्रमाणे खरं तर मुकुटाने शुद्ध सोन्याच्या ठोकळ्यापेक्षा जास्त पाणी बाहेर ढकलले. या प्रयोगावरून हे सिद्ध झालं की मुकुटाचे आकारमान शुद्ध सोन्यापेक्षा मोठे होते, कारण त्यात कमी घनता असलेली चांदी मिसळली गेली होती. यामुळं सुवर्णकाराची चोरी पकडली गेली आणि त्याला शिक्षा झाली. तर बालदोस्तांनो, या प्रसंगातून विज्ञानाला आर्किमिडीजचा सिद्धांत मिळाला. आज याच सिद्धांताचा वापर करून समुद्रात चालणारी मोठी जहाजे आणि पाणबुड्या डिझाईन केल्या जातात. आज युरेका हा शब्द जगभरात अचानक एखादी नवीन कल्पना किंवा समस्येचे उत्तर सापडल्यास आनंदाने वापरला जातो. तर बालदोस्तांनो, ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. बालदोस्तांनो, आता आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली मुरा तालुका जावली जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला.
1: स्वागतम सुस्वागतम. बालदोस्तांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जावली तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली मुरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकणार आहोत काही देशभक्तीपर गीते, गीतमंच तसेच बालगीते. या कार्यक्रमातील सहभागी बालचमू श्रद्धा दत्तात्रय आखाडे, पल्लवी शंकर हिरवे, संजना कोंडीबा हिरवे, पल्लवी विठ्ठल आखाडे, योगिता आनंद आखाडे, सुप्रिया शंकर आखाडे, गणेश शंकर हिरवे, आकाश प्रकाश आखाडे, आर्यन शंकर आखाडे, अर्णव आनंद आखाडे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि हार्मोनियम वादन श्यामराव जुनगरे, तबला श्रवण लोहार, खंजिरी नितीन सुसर, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाला वंदन करून केली जाते. सद्विचारांचे उदात्त आचार ईश्वर आहे तुझेच संस्कार, आज गोड मानुनी घे आमच्या वाणीच्या विनेचा झनकार, आमच्या वाणीच्या विनेचा झनकार. गणरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन मनोभावे आळवणी करताना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत ईशस्तवनाने. चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाम ओठावरी.

अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देवो भव हीच महाराष्ट्राची ओळख. खर तर औपचारिक स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले स्वागत करीत आहोत या शब्दसुमनांनी. इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा.

बालदोस्तांनो, विविधतेत एकता हा वाक् प्रचार नसून ती भारताच्या एकतेची व्याख्याच आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. भारतामध्ये भाषावार प्रांत रचना झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा अस्तित्वात आली. भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात बोलली जाणारी तेलुगू भाषा, या भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करतोय भाषालनी वेरेन भाव मोकटे.

बालदोस्तानो, लहान मुलांसाठी रचलेली सहज सोपी लयबद्ध आणि नादमय कविता म्हणजेच बालगीत. कवी मंगेश पाडगावकर रचित हे अतिशय लोकप्रिय आणि सुंदर मराठी बालगीत जे निसर्गाच्या सानिध्यात झोका खेळण्याचा आनंद व्यक्त करते. लहान मुलांच्या निरागस आनंदाला शब्दात मांडणारे बालगीत सादर करतोय झुले बाई झुला.

0: बाल्दोस्तानो, आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते, ज्यांनी आर्यभट्टीय या ग्रंथाद्वारे गणित व खगोलशास्त्रात क्रांती घडवली. त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतीय गणिताच्या सुवर्णयुगातील एक प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. आर्यभट्ट याविषयी माहिती सांगतोय आकाश प्रकाश आखाडे.
1: बालदोस्तानं, सर्वसामान्य लोकांना असा समज आहे की जगातील विज्ञानाचे शोध युरोपच्या लोकांनी लावले, पण प्राचीन काळी जेव्हा युरोपमध्ये अजून फारशी प्रगती झालेली नव्हती, तेव्हा भारतातील अनेक संशोधकांनी नवे नवे शोध लावून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. भारताचा पूर्वेतिहास पाहिला असता सर्वात आधी प्रसिद्ध संशोधक आणि गणिततज्ञ आर्यभट्टाचे नाव अग्रभागी दिसते. आर्यभट्ट यांचा जन्म कसमपूर पाटणामध्ये इ.स. 476 मध्ये झाला. इ.स. 499 मध्ये जेव्हा ते केवळ 23 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी आर्यभट या नावाच्या ग्रंथाची रचना केली. त्या पुस्तकात गणित आणि ज्योतिषाचे कित्येक सिद्धांत दिले आहेत. सुरुवातीस या पुस्तकाबद्दल कोणालाही माहिती नव्हती, पण जेव्हा भारत व आशियाच्या अनेक विद्वानांनी आपल्या ग्रंथात आर्यभट्टाच्या सिद्धांताचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी माहीत झाले की आर्यभट हा त्यावेळेच्या गणितविद्येतील महान पंडित ज्योतिष शास्त्राचा संशोधक होता. त्याने एका ग्रंथाची रचना केली आहे. विद्वानांच्या उल्लेखाच्या आधारावर त्या ग्रंथाचा शोध सुरू झाला आणि अखेर इ.स. 1864 मध्ये त्याचा शोध लागला. आजकाल आपण शून्याच्या साह्याने शेकडो, हजारो, लाखो आणि कित्येक कोटी पर्यंत आकडे लिहू शकतो, पण अशी एक वेळ होती की विद्वानांना फक्त 1 ते 9 आकड्यांचे ज्ञान होते. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावून गणित विद्येला एक नवे वळण दिले. शून्याचा शोध लागला नसता तर हिशोबाच्या कामाचा विकास झाला नसता. आर्यभट्टाने गणित आणि भूमितीशी संबंधित अनेक प्रमेय व सिद्धांत मांडले. त्यांनी

0: त्यांनी काही विशिष्ट हिशोब करण्याची सोपी पद्धत समजावली आहे. आर्यभट्टाचा हा ग्रंथ म्हणजे जगातील प्रमुख ग्रंथ म्हणून मानला जातो. त्या काळाच्या पंडितांच्या म्हणण्याप्रमाणे राहू नावाच्या राक्षसाच्या कारणामुळे सूर्य चंद्राचे ग्रहण होत असते. लोकांमध्ये याबाबत अंधश्रद्धा पसरलेली होती, म्हणून चंद्र किंवा सूर्याच्या ग्रहणाच्या वेळी लोक आंघोळ करून पाठपूजा आणि दान वगैरे करीत. ते म्हणायचे की असे केले म्हणजे सूर्य व चंद्राची राहू पासून सुटका होईल. पण आर्यभट्टाने सांगितले की पृथ्वी फिरता फिरता सूर्य व चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्र ग्रहण होते. अशा प्रकारे जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्य ग्रहण होते. आर्यभट्टाचे हे मत त्या काळात कोणीही मान्य केले नाही, उलट विद्वान लोक त्यांच्यावर टीका करीत राहिले. अखेर काही काळ लोटल्यानंतर त्याचे मत प्रत्येकाला मान्य करावे लागले. अशा शास्त्रज्ञाचे नाव कायम स्मरणात राहण्यासाठी 19 एप्रिल 1975 साली भारतातर्फे अवकाशात पहिला उपग्रह सोडण्यात आला, त्याचे नाव आर्यभट्ट असे ठेवण्यात आले. धन्यवाद.
1: बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगोली मुरा तालुका चावली जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत रविवारी 7 जूनला सकाळी 9:30 क कमाल ध धमाल या कार्यक्रमात. तोपर्यंत मुक्ताताईचा नमस्कार.

0: कमाल ध धमाल बालदोस्तांसाठीचा हा कार्यक्रम आता आपण ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एक निवेदन ऐका. जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडून आलेल्या या निवेदनानुसार सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी म्हणून विजांचा कडकडाट होत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसंच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिक पोलपासून शक्यतो दूर राहावं. इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारं वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावं असं आवाहन करण्यात आलं आहे. निवेदन संपले. जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडून आलेले निवेदन आपण ऐकत होतात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नानका.

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
4: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी.
5: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत.
4: थायरॉइड

0: चाचणी फक्त 150 रुपयांत, तर सीबीसी हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत.
1: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा. वेळ सकाळी 10 ते 1.
0: संपर्क 82 75 48 12 50.

0: आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात एस हॉस्पिटल. आता यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे सक्सेस अबकस अँड एज्युकेशन.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
0: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकस ची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकस चे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम.
0: आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ज्यांना सक्सेस अबॅकस ची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने ते कशा प्रकारे सुरू करता येतात आणि कंपनी त्यांना कशी मदत करते. पण आता ज्यांना ऑनलाईन क्लास सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी ही मदत कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे या गोष्टी सुरू करू शकतात.
6: सक्सेस अबॅकस ची फ्रँचायझी ऑनलाईन स्वरूपामध्ये पण घेता येते. म्हणजे एखादी पदवीधर महिला आपल्या अगदी घरातून हे क्लासेस घेऊ शकते. आपल्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल आणि वायफाय कनेक्शन असेल तर हे क्लास आपण सहजरित्या सुरू करू शकतो. म्हणजे जसं की ऑफलाईन मध्ये बेंचेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते तसं ऑनलाईनला गरज असत नाही.
0: ओके.
6: ऑनलाईन मध्ये त्याला कंपनी प्रथम टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. त्या व्यक्तीला टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड झाल्यानंतर त्याला सेल्स ट्रेनिंग देते. म्हणजे पालकांशी आपण कसं संवाद करायचा, पालकांना आपण लाईव्ह डेमो कसे दाखवायचे याची प्रॅक्टिस देखील आमचे ट्रेनर करून घेतात. त्यानंतर त्यांना आपण कॅम्पेन एक रन करतो आणि त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आपण त्यांना इंटरेस्टेड पालकांचे नाव नंबर कंपनीज प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅम्पेन मधून आपण जर त्यांना 30 मुलांच्या इन्क्वायरी प्रोव्हाइड केल्या आणि आपण असं म्हणू की 30 मधून 20 पालकांनी नाही घेतलं तर 10 पालकांनी जरी ऍडमिशन घेतलं तरी त्याची पहिली बॅच सुरू व्हायला मदत होणार आहे.
0: बरोबर.
6: आणि ती 10 मुलं त्याच्या पहिल्या बॅचला ऍडमिशन होणार आहेत. ज्या पद्धतीने कंपनीने त्याला सुरुवातीच्या लीड्स प्रोव्हाइड केल्या त्याच पद्धतीने कंपनी त्याला डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट प्रोव्हाइड करते. आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा कंपनीने एक कॅम्पेन म्हणून सिस्टीम केलेली आहे, ती पुढे आपण सविस्तर त्यांना सांगू. तर त्याच्या माध्यमातून ते पुढच्या पण परत 30 लीड्स त्यांना आठवड्याभरामध्ये मिळू शकतात. त्या 30 मधून परत 20 जणांनी नाही केलं, 10 जणांनी ऍडमिशन केलं तरी आणखीन 10 ऍडमिशन होणार आहेत. असं घरातूनच ते 20-30 मुलांची ऑनलाईन बॅचेस
0: सुरू करू शकतात.
6: त्या विद्यार्थ्याला जे काही किट पाठवायचंय, मटेरियल पाठवायचंय, तो सपोर्ट सुद्धा त्याला हेड ऑफिस मधून दिला जातो. विद्यार्थ्याच्या घरपोच ऑनलाईन मध्ये किट पाठवलं जातं. त्याचा ट्रॅकिंग आयडी त्या फ्रँचायझी ओनरला वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आणि कम्प्लिटली घरातून बसून हे सर्व गोष्टी होऊ शकतात.
0: नक्कीच, याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात. पण श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकस ची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकस चे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70, 88-88-56-16-70, 8888-56-1670. पाटील सर, आता ज्या व्यक्ती ऑनलाईन फ्रँचायझी घेतात तर त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून ऍडमिशन होऊ शकतात का?
6: हो, नक्की होऊ शकतात. कारण की आता गेले 2-3 वर्ष हे आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत कोरोनापासून. आता या वर्षी तर तब्बल 7-8 हजार विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. त्यामध्ये अगदी पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद अशा विविध भागातून ऑनलाईन मध्ये आपल्याकडे ऍडमिशन आज होत आहेत. मला सांगायला आनंद होईल की आपल्या आता पुण्यामधून पूजा सलगर मॅडम आहेत, शीतल कदम मॅडम आहेत, अश्विनी फरतरे मॅडम आहेत, अमृता अडसूळ मॅडम आहेत, अश्विनी पिसे मॅडम आहेत, यांनी तर गेल्या वर्षी किंवा एका वर्षामध्ये 100-100 ऍडमिशन ऑनलाईनच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन साठी सुद्धा कंपनीचा सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यांना कंपनी स्वतःच लीड्स मिळवून देत असल्यामुळं त्यांना ऍडमिशन करायला कुठेही जावं लागत नाही. आणि ज्या भागामध्ये एखादी जागा घेऊन एखाद्याला पॉसिबल नाहीये किंवा एखाद्याच्या मिस्टरांचा असा जॉब असेल की त्यांची बदली वगैरे होऊ शकते.

0: तर त्यांना ऑनलाईन हे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888 56 1670. पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 10:50 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम नंददीप हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंददीप हॉस्पिटल.
5: श्रोते हो नमस्कार. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. डॉक्टर तन्मय शेटे यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. डॉक्टर नमस्कार.
6: नमस्कार.
5: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटलमध्ये बरेचसे पेशंट ऍडमिट होत असतात. आपण त्यांच्या काही काही केस हिस्ट्रीज बघतोय. तुमच्याकडे सर एक पेशंट आहेत, 68 वर्षांचे मेल पेशंट आहेत. आता त्यांना युरिनला जळजळ होती, जोर लावावा लागतो, सारखं जावं लागतंय, यासाठी ते जेव्हा विचारायला आले तेव्हा त्यांची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये त्यांना प्रोस्टेटचा त्रास आहे असं डायग्नोस केलंय. तर याची काय ट्रीटमेंट आहे, नंदादीपमध्ये कशा पद्धतीने उपचार होतात, या सगळ्याबद्दल सांग.
6: प्रथम आपण बघायला गेलं तर प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे असं सोनोग्राफीमध्ये सांगितलंय. तर जसं पुरुषांचं वय वाढतं 40-50 नंतर, शक्यतो 60 नंतर, तर या प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. पण प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होण्यासाठी बरेच कारण असतात. त्यामध्ये शरीरात होणारे हॉर्मोनचे बदल, काही काही हेरिडिटरी कारणामुळे असतात आणि इतर कारणांमुळे सुद्धा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते. तरी प्रोस्टेट ग्रंथीची ग्रंथी आहे ती लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी ग्रंथी असते, त्यामुळे लघवीचा मार्ग हा प्रोस्टेट ग्रंथीमधून जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते तेव्हा लघवीचा मार्ग बारीक होण्याची शक्यता असते. जर ती लघवीच्या पिशवीमध्ये ग्रंथी वाढली तर त्याचा अजून लघवीवर परिणाम होऊन लघवीचा त्रास पेशंट्सना होतो. पण फक्त सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे याचा अर्थ असा नाही की त्याला आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. तर त्या ग्रंथीचा लघवीच्या स्पीडवर किती परिणाम होतो, पेशंट्सला किती सिम्पटम्स आहेत, लघवीचा स्पीड किती आहे, वारंवार जावं लागतं का, पूर्ण लघवी होते का, किती लघवी शिल्लक राहते आणि लघवीच्या पिशवीमध्ये काही बदल झालेत का किंवा किडनीवर त्याचा काही परिणाम झालाय का, या सर्व गोष्टी कन्सिडर करून आपण त्याला ट्रीटमेंट देतो. त्यामुळं प्रथमतः युरोफ्लोमेट्री म्हणजे युरिनचा स्पीड किती आहे ही टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.
5: अच्छा. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्क 95-97-44-50-69, 95-97-44-50-69, 9597-44-5069. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगत होतात की मग कशा पद्धतीने डायग्नोसिस करतात प्रोस्टेटमध्ये.
6: तर प्रथमतः आपण सोनोग्राफी करतो, त्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ किती झाली आहे, ती लघवीच्या पिशवीमध्ये वाढली आहे का, तसेच लघवी शिल्लक किती राहते, लघवीच्या पिशवीमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे काही बदल झालेत का, किंवा लघवीच्या पिशवीमध्ये एखादा खडा झालाय का, किंवा किडनीवर त्याचा काही परिणाम झालाय का, हे आपण सोनोग्राफीमध्ये बघतो. त्यानंतर युरोफ्लोमेट्रीमध्ये युरिनचा स्पीड किती आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यानंतर बाकी पीएसए टेस्ट आणि इतर युरिन रुटीन या टेस्ट करून आणि पेशंटला काही सिम्पटम्स आहेत त्याच्यावर त्याची पुढील ट्रीटमेंट ठरवली जाते. आणि आता आधुनिक पद्धतीने आपण प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेल्याचा उपचार करतो, टीयूआरपी म्हणजे ट्रान्स्युरेथर डिसेक्शन, ज्यामध्ये पेशंटला कुठले टाके नसतात, लघवीच्या मार्गातूनच दुर्बीण टाकून ती वाढलेली ग्रंथी आपण पूर्णपणे काढतो आणि लघवीचा मार्ग मोकळा केला जातो. यामध्ये कुठे टाके नसतात, पेशंटला लघवीची नळी 2 दिवसापेक्षा जास्त ठेवावी लागत नाही आणि पेशंट 24 तासानंतर आपण डिस्चार्ज सुद्धा करू शकतो आणि ते त्याचं रुटीन वर्क

0: लवकरात लवकर चालू करू शकतात.
1: अच्छा, म्हणजे याही ट्रीटमेंटमध्ये हॉस्पिटलायझेशनची फार वेळ येत नाही आणि रेग्युलर काम पण नंतर सुरू होऊ शकतो. अच्छा, याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्क: 95-97-44-50-69, 95-97-44-50-69, 9597-44-5069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेटे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात, नंदादीप हॉस्पिटल. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, देविका बँक्वेट्स.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मेगा बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते।
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट प्रस्तुत द प्राईड डेस्टिनेशन वेडिंग सेंटर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, लग्न सीझन असल्यानंतर कुठलं डेस्टिनेशन ठरवायचं, कुठला हॉल ठरवायचा याबद्दल सगळ्याच घरांमध्ये चर्चा होत असते आणि अर्थातच अशा लोकांचे अभिप्राय घेतले जातात की ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं आहे। असेच एक गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत, अनिल जाधव सर, त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार जाधव सर।
2: हा नमस्कार।
1: तुमच्या मुलाचं लग्न देविका बँकवेट्स मध्ये झालं होतं असं आम्हाला कळलं, तर तुमचा अभिप्राय जाणून घ्यायचा आहे। देविकाच तुम्ही का निवडलं ऍज अ डेस्टिनेशन म्हणून?
2: साधारणतः 2001-2002 च्या दरम्यान एक व्यावसायिक म्हणून, बांधकाम व्यावसायिक म्हणून मी कंगराकर साहेबांशी परिचित होतो।
1: बर।
2: आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात व्यावसायिक कारणांमुळे होतो। 2017 च्या दरम्यान देविकाच उद्घाटन व्हायचा विषय होता आणि त्या संबंधित काही आर्किटेक्चरल काम मी साहेबांच्या बरोबर करत होतो। साहेबांनी ते जे वास्तू उभी केली ते आमच्या नजरेसमोर उभी राहिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारचे वास्तू साहेबांनी उभी केलेला मी साक्षीदार होतो।
1: अरे वा।
2: त्याबाबत साहेबांनी त्यांचे आर्किटेक्ट बेळगावचे बिर्जे सरांनी जे खूप कष्ट घेतले, बारकाव्यानं ती वास्तू उभी केली हे आम्ही अनुभवलेलं होतं आणि अशा ठिकाणी आपला कुटुंबातील एखादा चांगला कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा होती, सगळ्या कुटुंबियांची इच्छा होती।
1: अच्छा।
2: हा, माझा मुलगा एकुलता एक मुलगा हा असे याचं लग्नासाठी, त्यामुळे आम्ही तिथं देविकाचं निवड केली।
1: निवड केल्यानंतर तिथे असलेल्या सोयी सुविधा याबद्दल तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने ते सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी?
2: देविकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर बाकीच्या बाबींचा विचार केला तर ते लोकांच्या खूप सोयीचं आहे।
1: बर।
2: गोंगाटापासून दूर आणि एका शांत वातावरणात अतिशय चांगले कार्यक्रम तिथे होऊ शकतात। साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या त्या सर्व सुविधा आहेत त्या अतिशय बारकाव्याने विचार करून केलेल्या आहेत। भविष्याच्या तिथल्या होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत।
1: आता सगळ्यात मोठा मुद्दा असतो पार्किंगचा, कारण येणारी सगळी लोक गाड्या घेऊन येतात, तर पार्किंग हा कार्यालयांसाठी खूप मोठा विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: पार्किंगच्या बाबतीत आम्ही या सगळ्या गोष्टीशी मी साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळं आणि कार्यरत असल्यामुळं मला हे त्या सुरुवातीपासून या गोष्टी माहीत होत्या आणि मध्यंतरीच्या काळात साहेबांनी कार्यालयालगतची जागा साधारणतः 2 एकर असावी ती जागा, ती जागा फक्त पार्किंगसाठी हे करून विकत घेऊन तिथं पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं होत आहेत। तिथं कुठल्या ट्राफिक जाम

0: पुणे वगैरे अशा गोष्टी आता होत नाहीत. त्यामुळे ह्या पार्किंग सुविधा असल्यामुळे खूप मोठी सोय झालेली आहे लोकांची, कार्यक्रम तिथं जे आयोजित करतात
1: त्याच्यासाठी.
0: त्यामुळे अशा गोष्टी अतिशय सोयीस्कर झालेल्या आहेत आणि कोणताही त्रास त्यामुळे तिथं जाणवत नाही.
1: क्या बात आहे, खूप छान वाटलं जाधव सर तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाकीच्या सगळ्या शुभ कार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका द ब्राईट डेस्टिनेशन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात देविका बँक्वेट्स. सकाळचे 10:21 झाली. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: 42 वर्षाच्या महिलेची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत होता आणि या कंडिशन मध्ये त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आलेल्या होत्या. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि कशामुळे या व्हेरिकोज वेन्स होतात, कारण काय, याबद्दल आज बोलूयात.
5: कसं आहे, वेन्स म्हणलं की रक्तवाहिन्या, हृदयाकडे येणारे रक्तवाहिन्या आपण ज्याला म्हणू. तर होतं कसं की म्हणजे जेव्हा पायाला रक्तपुरवठा होत असतो तेव्हा ते ग्रॅव्हिटीनुसार खाली जातं, पण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जेव्हा ब्लड वर येत असतं तर त्यावेळेला ते तिथल्या रक्तवाहिन्यांची जी इलॅसिसिटी असते त्याच्यामुळे ते वरवर चढत असतं. पण जर का समजा म्हणजे काय म्हणतो त्या रक्तवाहिन्या जर का काही कारणांनी कडक झाल्या, मग त्यामध्ये त्याचं कॅल्सिफिकेशन झालं किंवा म्हणजे त्या ठिकाणी जर का हीट वाढलेली असेल, तर अशी अनेक कारण आहेत त्याला. तर तिथल्या जर का रक्तवाहिन्यांची किंवा व्हेन्सची म्हणू प्रॉपरली आपण, तर त्यांची इलॅसिसिटी जर का कमी झाली तर मग काय होतं, रक्त उलट्या दिशेने जायला सुरुवात होते. म्हणजे जे वर चढायला पाहिजे ते खाली जातं. पण आता कसं आहे, आपल्या म्हणजे रक्तवाहिन्यांची रचना अशी आहे, तिथे फ्लॅप्स आहेत.
4: अच्छा.
5: म्हणजे वर रक्त जाऊ शकतं पण उलट्या दिशेला मात्र येता येत नाही. मग त्यामुळे उलट जायला लागले की तो फ्लॅप काय होतो, पटकन बंद होतो. आणि मग तो बंद झाला की तिथे ते रक्त साठून राहतं, खालून वर जाणारं रक्त सुद्धा काय होतं तिथे थांबून जातं आणि मग त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्या अशा फुगून जातात. आणि व्हेन्स असतात त्या नेहमी सुपरफिशियल लेवलला असतात, आर्टरी थोड्या डीप लेवलला असतात आणि त्या सुपरफिशियल लेवलला असल्यामुळे, वरच्या लेवलला असल्यामुळे त्या अशा फुगलेल्या ज्या रक्तवाहिन्या ते आपल्याला दिसतात. असतं की एखादी मोठी नस जर का ब्लॉक झाली मग तिथे जर का रक्त वगैरे साठलं तर मग तिथे ते निळसर वगैरे दिसायला लागतं आणि त्याला ज्या काही कनेक्टेड ज्या काही मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून मग रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे मग ते हिरव्या व्हायला लागतात. आणि अशा अनेक मग जर का म्हणजे रक्तवाहिन्या जर का ब्लॉक झाल्या तर मग काय होतं की पाय दुखणं असेल किंवा टाच दुखणं असेल अशा सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि मग ज्या काही फुगलेल्या रक्तवाहिन्या असतात त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हटलं जातं.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
5: आयुर्वेद मात्र काय म्हणतं की व्हेरिकोज वेन्स झालेले आहेत, बरोबर की नाही, तुम्ही जरी त्या ओपन करून दिल्या तरी परत होण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडे अशा बरेच केसेस आलेले आहेत की ज्यांनी बाबा लेझर ट्रीटमेंट घेतली, व्हेरिको वेन्स तेवढ्यापुरत्या बऱ्या झाल्या, परत क्रिएट झाल्या, मग किती वेळा घ्यायची हाही प्रश्न येतो. आणि तुम्ही अति वेळा घेऊ पण शकत नाही ते, बरोबर ना, शरीराला पण सहन झालं पाहिजे. तर त्यामुळे आयुर्वेदाचा पहिल्यापासून स्टँड असाच आहे की व्हेरिको वेन्स झाल्या असतील तर पहिल्यांदा तिथे हार्डनेस आलेला आहे, वेन्स खराब झाल्या, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये लोकल स्नेहन स्वेदन, बरोबर ना, त्यानंतर तिथे लेपन लेप वेगळ्या प्रकारचे, म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य पहिल्यांदा काय करा, चांगलं करा. आणि सायमल्टेनियसली जो ब्लॉक झालेला आहे, बरोबर ना, म्हणजे आता मॉडर्नमध्ये इतके दिवस ट्रीटमेंट का नव्हती कारण तो ब्लॉक पुढे जाऊन अडकेल. मग आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून तेच तर केलं जातं, त्यासाठी तिथे जळू लावल्या जातात, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये आम्ही जिथे बघतो ब्लॉकेजेस कुठे आहेत आणि त्या ठिकाणी जर का जळू लावली तर

0: काय करते ते पूर्ण तिथलं सगळं जे काही ब्लॉकेजेस आहे तो काय करते सग करून घेते. आणि जळूचा म्हणजे मेनली म्हणजे म्हणतो ना की गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते. कारण रक्तवाहिनीतून काय म्हणत रक्त जाणार आहे ती जर का पितच राहिली तर मुश्किल काम होईल बरोबर ना. पण तिचा गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते. त्यामुळे जोपर्यंत तिथे ब्लॉकेजेस आहेत खराब रक्त आहे ती तेवढं शोषून घेते आणि ते जर का निघून गेलं की मग ती व्हेन्स काय होते परत वर्किंग मध्ये येत. म्हणजे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना दोन्ही पद्धतीने केली जाते की बाबा रक्तवाहिनींचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे फ्युचर परत व्हेरी व्हेन्स होऊ नाहीत आणि आहेत त्या पण काय केल्या पाहिजेत काढल्या पाहिजेत बरोबर की नाही. तर त्यामुळे जर का व्हेरिगोवेन्सवर जर का परमनंटली जर का सोल्युशन पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा होता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे पूना गाडगे अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
5: आजच भेट द्या पूना गाडगे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
7: नमस्कार.
4: सर, स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
7: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच ते जोडव पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
4: बरीच डिझाईन,
7: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठीच्या मोठी स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत

0: आता जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, खुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मग सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात पूना गाडगे अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:31 आणि 50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. 64 मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
5: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये 69 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
3: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
5: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
3: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
5: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात 2 एकर पैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र

0: खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून

0: गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर. मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. जितेंद्र घोडके सराफ, पुणे.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्या

0: या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. 103.1 MHz या FM लहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ऐकता आहात.
2: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
3: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
2: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
3: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
2: संपर्क: 74-47-47-97-79.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा। सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
5: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत।

0: कुठे?
1: ऍडमिशन घ्यायला.
2: खात झालं ऍक्टिव्ह.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
7: संकल्प ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर, सनमित्र सोलर.
8: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
9: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
10: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
9: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
10: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
9: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
11: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
12: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाइट, हैप्पी लाइफ, रुचि एम्ब्रोसिया.
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, ते राहिलेच की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
5: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
9: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
8: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
9: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
8: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
10: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
11: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
10: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 9922 815 900.

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
6: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
7: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
6: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
8: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत. सकाळच्या 11:30 झाली आहेत. लोकगीतांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शेतकरी गीत. गायलं आहे शाहीर शेख जैनू चांद

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी.
2: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026.
1: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल.
2: दिनांक 22, 23, 24 मे. स्थळ श्री शाहू कला मंदिर.

0: ते रात्री 10 पर्यंत परिवारासोबत नक्की या.
1: प्रवेश विनामूल्य.
0: आयोजक सातारा नगर परिषद सातारा.
2: 99 अवेन्यू
3: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अवेन्यू विकास नगर सातारा 97 97 92 99 99.
4: बागडे बंधू सराफ सातारा रोड जिल्हा सातारा फोन 91 68 227 325.
5: बागडे बंधू सराफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून
5: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
3: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
2: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
3: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
2: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
3: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही।
2: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
3: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
4: तुम्हाला माहितीये का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात।
5: हो, आम्हाला माहितीये।
4: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
6: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर।
7: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
8: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
9: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
8: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
9: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा। 86-68-84-14-43 आणि 77-96-39-39-36।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या।
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा। जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व।
10: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा। घरपोच सेवा 788-790-68-67।
11: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
12: लोकगीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात सुलोचना चव्हाण यांनी गायलेले लोकगीत। रमेश राणावकर यांनी

0: काय काय मला होते सांगू कस।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
2: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
3: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय।
2: गुड, आणि ते भारीच आहेत?
3: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
2: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन।
4: मंदा ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन। H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
6: आंतरराष्ट्रीय थायरॉइड दिनानिमित्त रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि दिशा डायग्नॉस्टिक सेंटर आयोजित विशेष थायरॉइड तपासणी शिबिर सोमवार 25 मे 2026 रोजी।
7: रुग्णांची तपासणी पूर्णपणे मोफत।
6: थायरॉइड तपासणी फक्त 150 रुपयांत, तर CBC, हिमोग्लोबिन आणि शुगर तपासण्या 50% सवलतीत।
7: स्थळ तेजोनिधी होमिओपॅथिक क्लिनिक सातारा, वेळ 10 ते 1।
6: संपर्क 82 75 48 12 50।
8: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज

0: नंतर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
3: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे।
4: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
3: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा। 99 22 815 978।
5: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
6: सातारकर रसिकांना एकांकिका बघण्याची सुवर्ण संधी,
7: दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा 2026।
6: राज्यभरातील कलाकार सादर करणार भन्नाट कथा आणि मनोरंजनाची धमाल।
7: दिनांक 22, 23, 24 मे, स्थळ श्री शाहू कला मंदिर सातारा, सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत। परिवारासोबत नक्की या,
6: प्रवेश विनामूल्य।
7: आयोजक सातारा नगर परिषद सातारा।
8: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
9: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
8: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
10: 99 Avenue,
11: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
10: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97 92 99 99।
0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
12: रोज रोज हवे हवे,
13: ताजे ताजे, नवे नवे,
12: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
14: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन: 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क: 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा। सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा।
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
1: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व।
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J13-15 नवी MIDC सातारा। घरपोच सेवा 788-790-68-67।
4: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
5: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय।
4: गुड, आणि ते भारीच आहेत?
5: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
4: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर 1 अँड ऑल ऍट 1।
6: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1। H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804।
7: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
8: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत, नियम व अटी लागू।
7: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
8: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-1443 आणि

0: 77 0 39 36.
1: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz या FM लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सातारा केंद्र आपण ट्यून केलं आहे. सकाळच्या 11:31 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीताचा. करे श्रोते, जवळजवळ 6 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या भावभावनांना शब्दरूप बहाल केलेले, आयुष्यातील प्रत्येक वळण, प्रत्येक घटना यातील मानवी मनाची स्पंदना अचूक टिपणारे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त प्रख्यात गीतकार मुजरे सुलतानपुरी यांचा आज स्मृती दिवस आहे. त्यांच्याच काही रचनांसह सादर आहे आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. जब उसने गेसू बिखराए बादल आए झूम के, जब उसने गेसू बिखराए बादल आए झूम के, या दोन ओळीतच ज्यांनी संगीतकार नौशाद यांचं मन जिंकलं, त्याच मजरूहजींनी पुढे अनेक रसिकांचीही मनं जिंकली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, मैं अकेला ही चला था जानवे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया.

जवळपास 2100 गाणी मजरूह यांनी विविध चित्रपटांसाठी लिहिली. 1946 सालच्या सैगल यांनी लिहिलेल्या जब दिल ही टू

मजरू है यांचं खरं नाव असरार उल हसन खान. या फिल्मी दुनियेत ते वावरले, प्रसिद्ध झाले ते मजरूह म्हणूनच. मजरूह या शब्दाचा अर्थ घायाळ किंवा जखमी करणारा असं म्हणता येईल की प्रेमळ जखम लेखणीतून उतरवण्याची ताकद मजरूह यांना लाभली होती. अर्थात असफल प्रेमाची भावना सैगल यांच्या स्वरात त्यांनी जी मांडली तिचं वर्णन अशक्य आहे. अशाच भावनांना मोकळी वाट करून देऊन रसिकांच्या काळजाळात जणू मजरूह सुलतानपुरी यांनी हात घातला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

सैगल यांना आपण ऐकत होतात. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही गाणी आपण ऐकतो आहोत. श्रोते, सैगल यांनी गायलेल्या या गीताचा याच भावनांचा धागा पकडत थोडं पुढे जाऊयात. जब दिल ही टूट गयाचं साल होतं 1946, तर मोहम्मद रफी यांनी गायलेली अजराम रचना तब्बल 31 वर्षांनंतरची 1977 सालची, परंतु दर्द तितकाच.

अर्थात दर्द अशा एकाच रसात रमणारी मजरूह यांची लेखणी नव्हतीच. कथानकाचा आशय, विषय, भाव तसा रस निर्माण करणारी त्यांची लेखणी होती. त्यामुळेच नौशाद यांच्यापासून ते अगदी जतीन ललित या रेहमान आनंद मिलिंद यांच्यापर्यंत, म्हणजे रसिक श्रोते प्रेक्षक यांच्या बाबतीत विचार केला तर चार पिढ्यांपर्यंत मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांनी रचनांनी अधिराज्य गाजवलं आहे.

0: शकणार नाही
1: किंवा त्या राहणारही नाहीत. जोपर्यंत मानवी मन आहे, जीवनातली सुखदुःख आहेत, आयुष्यात चढ उतार आहेत, भावभावना आहेत, एकमेकांमधले बंध आहेत, तोपर्यंत मजरूह सुलतानपुरी यांची गाणी राहणार आहेत, अजरामर आहेत असंच म्हणावं लागेल. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर मौसम कोई हो इस चमन में रंग बन के रहेंगे इस इन फिजा में, चाहत के खुशबू यूं ही जुल्फों से उड़ेगी खिजा हो या बहारे, यूं ही झूमते और खिलते रहेंगे बन के कली बन के सबा बागे वफा में.

मनाचा ठाव घेणाऱ्या अशा साध्या सोप्या शब्दात भावनांना शब्दरूप प्राप्त गीतांना खरं तर वेळ काळाच्या सीमेत बांधताच येईल.

आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समर्पित होता प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्यावरती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून बोलत आहोत 103.1 MHz या FM लहरींवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारच्या 12 वाजतायत. आता थोड्याच वेळात वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तदनंतर आपण ऐकू शकाल विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सुरुवातीला वनिता मंडळ हा गृहिणींसाठीचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ

नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी. तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी

जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी। मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं। शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो, मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं। म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो।

मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.

0: मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे, आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आता सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखर सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गडकिल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं, आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो, आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला, तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेलात,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो, तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागला आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं, तेव्हा तिथे कळसुबाईचं दर्शन घेतलं, आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना, तसतसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेना असं झालं, आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे, आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलाय, आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे, आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत, त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेले आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
0: बर.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकोण धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेने म्हणतो जातो, म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
0: बरोबर.
1: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत, कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो, आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.

0: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
1: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
0: बरोबर,
1: आपण छान छान कपडे नेतो छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
0: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
1: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर, जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा, हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही,
0: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी
0: आहे. पावनभूमी
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे.
0: नक्कीच.
1: त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोड पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा, मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं?
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणालात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त मला जी आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते सांगत असते तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर,
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते, आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याची ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे.
0: अच्छा,
1: आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
0: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.

0: धन्यवाद. हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
1: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मनात पाहिजे.
0: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच,
1: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझ्या मिस्टरांना फारशी आवड नाहीये पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
0: बरोबर.
1: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लीडिंग पण करतो.
0: अरे वा.
1: वेळ मिळेल तेव्हा करतो पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून देतात.
0: नक्कीच. कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
1: अर्थातच.
0: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
1: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
0: कसोटी तिथे असते.
1: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री ते थकलेले होते ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते, थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरुंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
0: लोकांसाठी हे रोजचं आहे.
1: हा, त्यांचं रोजचं आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
0: अगदी खरंय. आणि त्यानंतरची जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
1: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापदा सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं.
0: आता तुम्ही

0: गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती असे आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं काय सांगाल त्याबद्दल?
1: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात, हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी खूप छान, त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
0: खरंय, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
1: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
0: बरोबर.
1: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
0: अच्छा.
1: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
0: अच्छा.
1: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभागी घेतला होता.
0: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
1: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: बरोबर.
1: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारच्या साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
0: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
1: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
0: बरोबर.
1: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
0: बरोबर.
1: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.

0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो मध्येच, एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्ग सुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते.
1: हा हा.
2: आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गुळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे

0: आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे
1: कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
0: कला आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रत्तांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगली कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा.

0: नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया. नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा, म्हणजे त्याचा गर
0: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गुळ घालायचा.
1: अच्छा,
0: हा गुळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
0: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
1: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
0: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
0: उन्हात ठेवलं तर 1-7 दिवसात ते होतो
1: होऊन जात.
0: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: वा वा, छान. उल्काताई एकाच रेसिपीमध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
0: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
1: बरोबर,
0: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
1: ठरलेला मेनू,
0: असा तो ठरलेला मेनू असायचा.
1: अगदी अगदी,
0: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
1: होतं. मस्तच एकदम. खर तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उलकाताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
0: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
1: चालेल ना, अगदी
0: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
1: चालेल,
0: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
1: बरं,
0: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
1: अच्छा,
0: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येते
0: हा त्याला काजूचं बोंड म्हणतात.
1: बोंड असं म्हणतात
0: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
1: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
1: बरं,
0: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार आहे.
1: अच्छा,
0: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
1: जिरं,
0: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
1: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना.
0: अगदी अगदी,
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खर तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही, सांगा आता कृती.
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची.
1: बरोबर,
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
1: अच्छा,
0: हा वाफवून
1: रेग्युलर कुकरला लावायचं.
0: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या, त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं. म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर,
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात आणि ती त्या भरित्याला लावायची.
1: मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे, अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते.

0: तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झालं
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपान करतो. असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
1: म्हणतात. बरोबर आहे.
0: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
0: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं. आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही?
0: हा. आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
1: अच्छा.
0: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: हा. आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम आहे.
0: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयम करायचं.
1: अगदी अगदी अगदी.
0: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
1: अच्छा.
0: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
1: अच्छा.
0: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
1: भिजवायचे.
0: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बर.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकटत नाही असे झाले तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं.
1: बर.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: दळायचं.
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचे,
1: पीठच करायचं
0: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते
1: चाळून घ्यायचं. ओके.
0: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
1: बर.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा गुळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बर. बर.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, पिकं केळ्याचा वास सुद्धा, म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो हो, अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून द्यायचे,
1: करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: तेव्हा ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर, आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना?
0: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात.

0: करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडा असा आंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे ते थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा, अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है,
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर
1: वापरायची,
0: जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं
1: त्याच्यात,
0: पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत नाही. आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात,
1: फक्त कृती महत्वाची आहे, ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं, एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर,
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं,
0: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं.
1: एक तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार आली
0: पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बर बर बर.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: राहणार. तूप सुटतच. आणि गॅस चालूच ठेवायचा,
0: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकानी जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळा आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील.
2: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा

कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेख आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची, आणि हो आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीये. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सुधीर मुगे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.
1: सिर्फ विविध भारती पर सदा बहार नगमा.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा। होर्मुसची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं। ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल

याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमा शुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमा शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांग शिव पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या

माध्यमातून पेट्रोल डिझेल सीएनजी एलपीजी एलएनजी आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेच्ची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारी

गॉफ अरिना सबालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी

सेमीकंडक्टर उद्योग दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबियो यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील

44 सेकंद 98 मिली सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्ण पदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले, काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15-20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125 फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर 1st क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
2: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंगसाठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का?
2: बरं. तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
2: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या

0: दृष्टिकोनातून असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात, पण त्या ठिकाणी तसं नव्हतं कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: मग महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते, त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक दोन तीन वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच. खरंच खूप छान होतं कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार. मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है. भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं. हम जैसे युवा यही देश का भविष्य है. यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहेब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो. बाबा साहेब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है. उनके विचारों को अपनाकर

0: तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
1: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता. कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती.
0: नक्कीच.
1: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते.
0: बरोबर.
1: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता. त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे. पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही. तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
1: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून. संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता. पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो. आई गाते, बाबा तबला वाजवतात, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता. पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत. तबल्याची आवड होतीच लहानपणापासून.
0: तबलाही तू शिकलेला आहेस?
1: हो, तबला बाबांकडे त्या आवडच आहे तबल्याची. आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं. त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले.
0: अरे वा.
1: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं. मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली.
0: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे. अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
1: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे. पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
0: रिअलाइज
1: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय. तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते. हे आत्ताशीही सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनीही तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
1: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये. पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे.
0: अरे वा.
1: त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
0: करायला नक्की आवडेल. खूप छान. श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली. तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्यप्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर

0: आपलं जायचं. त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तानमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं. तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली. आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती. काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे. तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती. तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे.
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मध्ये मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग? की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते. पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे. कारण मी नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली आहे. रत्नागिरीतील एका संस्थेन नाटक करायचं ठरवलं आहे, त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं. तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो. तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं. आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली आहे ती परत दिसणार नाहीये. चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा. त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग. म्हणजे 14 एप्रिल असेल, त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्याच शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडस रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळसी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?
0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्यात संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास, तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग

0: त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला. हा एक मोठा क्षण होता. अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली. हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे, याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत. याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच आम्हाला ऐकायला नक्की.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध होयला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: कॉलेजची फी जास्त आहे
1: बेटा.
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
4: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकार

0: ती सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुरा

यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता.

0: पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
3: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 lakh नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
5: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
6: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यापर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाजं आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाजं आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाजं तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते. ते तंत्रज्ञान

0: आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो, आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे, कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं, आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे, या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण पूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला असं वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर तुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं आणि त्यामुळे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचललीत याची काही उदाहरणं सांगता येतील का, भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत.
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे, खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे, म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 GW सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत, त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 GW प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज

0: आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता, पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आत वाचते आहे, की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहेत की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत, त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी हे म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल, ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले, या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे, कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला आपण विंड मिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. ज्याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती, असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त

0: आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल. आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.

0: 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.

पण हात तोडलेले जयदेव या ठिकाणी असतील, परंतु त्याने आत प्रवेश करतात राजाच्या आसना शेजारी हे जयदेव हातपाय तोडलेले त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळे ते मनोमन सगळे घाबरले आणि परत जाण्याच्या बेतात होते. परंतु जयदेवानी राजाला सांगितलं की ह्याना राजा भरपूर धन दे. त्या दिवशी मी तुला सांगितलं ना, मला आत्ता नकोय, आत्ता हे धन ह्या सगळ्यांना दे. एवढंच नाही तर राजा यांचं धन कोणी लुटू नये, कोणी मारेकरांनी माझ्यासारखे यांचे हातपाय तोडू नये, म्हणून यांच्या संरक्षणार्थ त्यांच्या बरोबर राजदूत दे. असं ऐकल्यावर चोरांचा जीव जरा भांड्यात पडला. पण चोराच्या मनात चांदणं, त्याप्रमाणे या चोराने असा विचार केला की एखाद्याला आपला ठाव ठिकाणा कळावा म्हणून नसतील ना राजदूत पाठवित, तेव्हा त्या राजदूताचा काटाच काढून टाकायला पाहिजे असा विचार करून बाहेर पडल्यावर राजदूताने चौकशी केली, काय हो जयदेवांनी तुम्हाला भरपूर धन दिलं ते काही तुमच्या ओळखीचे होते का? तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसं त्याने त्यांच्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली. आणि मग जयदेवाने असा विचार केला, आपल्याला हातपाय तोडलेले असले तरी आपल्यावर असा प्रसंग आला तरी त्यांच्यावर असा प्रसंग होणे, ते जर धनिक असते तर त्याने असं अधम कृत्य केलंच नसतं, त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्याने असा प्रकार केला ना, जाऊन दे आपण त्यांच्यावर परोपकार करावा, आणि म्हणून त्यांनी त्यांना भरपूर धन दिलं आणि वाटायला लावलं. सावकाराच्या घराला आग लागलेली असताना सुद्धा एका आतमध्ये शिरून 6 महिन्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक ठिकाणी परोपकार करून आपले जीवन यथार्थ केले. गजानन महाराज आपल्या पोथीमध्ये सुद्धा असंच म्हणतात की सुखे करावा संसार आणि करावा साधेल तितका परोपकार. याप्रमाणे आपणही परोपकारी व्हावं आणि पुण्य संचय करावा हाच असे मनात धरून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात बघा.

0: दत्ता।
1: श्रुतिहोत्ताचा पण परोपकार या ख्यान विषयी शकुंतला जोग आणि सहकारींनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं।

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आता आपण ऐकली. श्रोते हो, उद्याच्या माझं आवार आणि माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. आपण ऐकू शकाल गाई मशीनमधील आम्ल विचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती. तेव्हा आशोते हो आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.